0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आत्ता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. आत्ता दीप भव.

MGM विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठवण्यासाठी ईमेल आयडी sacompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: गुड मॉर्निंग, नमस्कार, इतना ना आपके साथ। आज आहे 24 सप्टेंबर। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या दिवसाचं दिन विशेष। आज इतिहासात काय घडामोडी झाल्या होत्या, त्यावर 1664 मध्ये नेदरलँडने न्यू ॲम्स्टरडॅम इंग्लंडच्या हवाली केले होते। त्यानंतर 1873 मध्ये महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती। या समाजाचा उद्देश होता समाजातील जातीभेद, अंधश्रद्धा आणि अन्याय दूर करून सर्वांना समानता मिळवून देणे। सत्यशोधक समाजाने शिक्षणाचा प्रसार, स्त्रियांचे हक्क आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर भर दिला होता। हा समाज खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीचा पाया ठरला आणि पुढच्या सुधारणा चळवळींना दिशा दिली। यानंतर 1932 मध्ये पुणे करारावर महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदन मोहन मालवीय, मुकुंद राव जयकर आदींच्या सह्या झाल्या होत्या। 1946 मध्ये हाँगकाँग येथे पॅसिफिक एअरवेजची स्थापना झाली होती। 1948 मध्ये होंडा मोटर कंपनीची स्थापना झाली। ज्या काही आपण होंडाच्या गाड्या युज करतो यांची सुरुवात 1948 पासून झाली। 1995 मध्ये मृत्युंजय कादंबरीसाठी शिवाजी सावंत यांना भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे मूर्तीदेवी पुरस्कार जाहीर झाला। हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच मराठी लेखक झाले। आणि 2007 मधला आजचा दिवस आपण कसं काय विसरू शकतो, धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने T20 वर्ल्ड कप जिंकला होता। या स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या कॅप्टन्सी खाली भारताने इतिहास रचला होता। यंग प्लेयर्स या टीम मध्ये होते, त्यांनी दमदार कामगिरी करत फायनल मध्ये पाकिस्तानला हरवून हा विश्वचषक आपल्या नावी केला होता। हा क्षण भारतीय क्रिकेटसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलाय, कारण याच विजयाने भारतीय T20 क्रिकेटची पायाभरणी झाली होती। तर हे होता आजच्या दिवसाचं असं महत्वाचं दिन विशेष। अशाच इन्फोटेनमेंट आणि एंटरटेनमेंट सोबत ऐकत रहा आरजे अदनानचा हा शो।
1: Only on MGM 90.8 FM.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

0: Let's talk about yoga. You are listening MGM 90.8 FM. RJ Adnan आपके साथ है और योगा से ही होगा बहुत कुछ होता है, लेकिन क्या कुछ होता है, किस तरीके से होता है और कौन सा योगा करना चाहिए, इसी बारे में आज हम जानेंगे। अपने से बता है तो योग गुरु गंगा प्रसाद खरात सर।
1: सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो। आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत योग निद्रा कधी केव्हा आणि कुठे करावी। तर योग निद्रा ही झोप आणि जागृतीच्या मधील ध्यान अवस्था आहे। ती तणाव कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि जबरदस्त शरीराला आणि मनाला एक कापसासारखं हलक करणारी प्रक्रिया आहे। तर ही कधी करावी, तर सकाळी उठल्यावर ताजे तवाने होण्यासाठी किंवा रात्री झोपण्यापूर्वी खोल विश्रांतीसाठी उत्तम। या नियम असा आहे की जेवल्यानंतर तर कधीच करायची नाही आहे, आणि जेवण आणि ही योगनिद्रा यांच्यामध्ये जास्तीत जास्त 2 ते 3 तासाचं अंतर असलं पाहिजे। जेवल्या जर कराल तर तुम्हाला योगनिद्रेच्या ऐवजी निद्रा म्हणजे झोप लागू शकते, तर ही एक सावधानी पाळायची आहे। त्यासोबत केव्हा करावी, तर केव्हा म्हणजे दररोज सरासरी 10 ते 30 मिनिट नियमितपणे करायला काही हरकत नाही। जेव्हा तुम्हाला शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल, चिंता वाटेल किंवा झोप शांत येत नाही असं वाटत असेल, तेव्हा तुम्ही योग निद्रा करू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं की कुठे करावी, तर कुठे करावी म्हणजे त्याच्यासाठी जागा ही शांत, हवेशीर आणि स्वच्छ खोली असावी। त्यासोबतच जमिनीवर योगा मॅट किंवा आपली कॉटनची सुती चटई, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये सतरंजी असं म्हणतो, ही वापरली तर योग्य राहील। आणि आपण पाठीवर झोपून साधारणतः दोन्ही पायामध्ये 1.5 फुटाचं अंतर, दोन्ही हात कमरेपासून सरासरी 6 ते 9 इंच जमिनीवर तळहात आकाशाकडे या स्थितीमध्ये असतील, तर अशा प्रकारे आपण योग निद्रा कधी केव्हा आणि कुठे करावी हे आजच्या भागामध्ये बघितलेलं आहे। तर चला तर मित्रांनो आपण इथे थांबूया। ओम।
0: सरांनी जी इन्फॉर्मेशन आता आपल्याला दिली ते फॉलो करा आणि त्याप्रकारे निरोगी रहा आणि ऐकत रहा।

नको, कारण वेळेवर केलेली तपासणी वाचवू शकते तुमची दृष्टी. डॉक्टर अभिजित गोरे, वेट्रिओ रेटिना सर्जन यांचं गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, उपलब्ध सुविधा डायबेटिक रेटिनोपॅथी स्क्रीनिंग अँड ट्रीटमेंट, आरओपी स्क्रीनिंग, यूएटी क्लिनिक, रिटायनल डिटॅचमेंट सर्जरी, ऑक्युलर ट्रॉमा अँड कॉम्प्लिकेटेड कॅटरॅक्ट मॅनेजमेंट. वेळ सकाळी 10 ते 3, संध्याकाळी 6 ते 7 आणि शनिवारी सकाळी 10 ते 3. पत्ता: गोरे नेत्र रुग्णालय आणि लेझर सेंटर, प्लॉट नंबर 51, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी, लिटल एंजल शाळेसमोर, नागेश्वरवाडी रोड, निराला बाजार, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट नंबर 9422653331.

MGM विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबद्ध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदवीतर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठवण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौ.

0: नमस्कार, छत्रपती संभाजी नगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: तुमसे मिला था प्यार कुछ अच्छे नसीब.

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

नमस्कार, गुड इव्हनिंग. तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM. सात हे तो बात है. मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू झालाय आपला. मित्रांनो, गेल्या 10 दिवसांपासून आपल्या घरात, आपल्या सोसायटीत, आपल्या परिसरात एकच माहोल होता, गणपती बाप्पा मोरया. सकाळची आरती, संध्याकाळची आरती, प्रसाद पाहुणे, मित्रमंडळी आणि बाप्पाच्या दर्शनासाठी येणारी लगबग. पण आता या उत्सवाला हळूहळू निरोप देण्याची वेळ आली, कारण उद्या आहे अनंत चतुर्दशी आणि बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस. म्हणजे आजचा दिवस थोडासा खास आहे, कारण बाप्पासोबतचा हा शेवटचा पूर्ण दिवस. काही घरांमध्ये आज शेवटची आरती थोडी जास्त वेळ चालेल, कुठे प्रसादाचा बेत असेल तर कुठे बाप्पासोबत फोटो काढून आठवणी जपल्या जातील. आणि खरं सांगायचं तर बाप्पा येतात तेव्हा आपण म्हणतो बाप्पा आले, आणि जाताना मनात एक गोष्ट असते, पुढच्या वर्षी लवकर या. तर आजचा दिवस बाप्पासोबत मनसोक्त एन्जॉय करा, कारण उद्या निरोप आहे पण निरोप कायमचा नाही. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आरचे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, आज घरातल्या बाप्पाकडे थोडं जास्त लक्ष द्या. 10 दिवसांमध्ये किती फोटो काढले असतील, पण आजचा एक फोटो असा काढा जो पुढच्या वर्षी गणपती येईपर्यंत तुमच्याकडे आठवण म्हणून राहील. कुणी बाप्पासाठी आवडता प्रसाद केला, कुणी रोजची आरती केली, तर कुणाच्या घरात मित्रमंडळींची गर्दी झाली असेल. आणि याच गोष्टी तर गणपती उत्सवाला खास बनवतात. मोठा मंडप असो किंवा छोटासा घरगुती गणपती, बाप्पासोबत घालवलेले मुमेंट्स महत्वाचे असतात. म्हणून आज एक काम करा, मोबाईलमध्ये फोटो तर काढाच, पण 2 मिनिटं मोबाईल बाजूला ठेवून बाप्पासोबत शांतपणे बसा. कारण फोटो गॅलरीमध्ये राहतील, पण काही मुमेंट्स फक्त मनात राहतात. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 FM वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, एक गंमत सांगू, आपल्याला एखादं गाणं आवडलं तर आपण ते एकदा ऐकत नाही, पुन्हा ऐकतो, मग पुन्हा, आणि शेवटी घरच्यांना वाटतं की हा एकच गाणं का ऐकतोय, की प्लेलिस्ट बंद पडली आहे. पण फेवरेट सॉन्ग रिपीटवर ऐकण्यामागे एक इंटरेस्टिंग कारण असतं. आपल्या मेंदूत फॅमिलियर पॅटर्न्स ओळखायला आणि त्यांची अपेक्षा करायला आवडतात. त्यामुळे एखादी धून किंवा एखादं गाणं आपल्याला आधीपासून आवडत असेल तर ते पुन्हा ऐकताना एक वेगळं कम्फर्ट मिळतं. म्हणूनच काही गाणी कितीही जुनी झाली तरी आपण त्यांना स्किप करत नाही. आता सांगा, तुमच्या प्लेलिस्टमध्ये असं कोणतं गाणं आहे जे तुम्ही कितीही वेळ ऐकलं तर ते स्किप करत नाही? मला DM करून सांगा माझ्या इंस्टाग्रामवरती, जो आहे RJ_भूषण.पवार. ऐकत रहा MGM रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, गणपती आले म्हणजे घरातलं डेकोरेशनही आलं, लाईट्स, फ्लॉवर्स, मखर, सजावट आणि अर्थातच निर्माल्य. आता उद्या विसर्जन झाल्यानंतर घर आवरताना एक छोटीशी काळजी घेता येईल. फूल, हार आणि पूजेचं निर्माल्य इतर कचऱ्यासोबत सरळ टाकण्याऐवजी निर्माल्य संकलनासाठी असलेल्या व्यवस्थेचा वापर करा. आणि डेकोरेशनमधले रियुजेबल सामान लगेच कचऱ्यात टाकू नका. लाईट, सजावटचे कपडे, आर्टिफिशियल फ्लॉवर पुढच्या वर्षी पुन्हा उपयोगी पडू शकतात. पण गणपतीचा उत्सव संपला तरी आपली थोडीशी जबाबदारी तिथे संपत नाही. उत्सव आनंदात साजरा करायचा आणि नंतर क्लीनअपही तितक्याच शिस्तीत करायचं. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ है तो बात है.

वेलकम बॅक एमजीएम रेडिओ 90.8 एफएम वर. मी आहे आर जे भूषण आणि शो सुरू आहे आपला. मित्रांनो, उद्या अनंत चतुर्दशी असल्यामुळे शहरात गणपती विसर्जनाच्या मिरवणुका, गर्दी आणि वाहतुकीमध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे उद्या बाहेर पडताना एक छोटासा रूल लक्षात ठेवा. आपल्याला घाई असली तरी रस्त्यांवर इतरांनाही घाई असू शकते. विशेष म्हणजे मिरवणुकीच्या मार्गावर जात असाल तर ट्रॅफिक पोलीस आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा. आणि सर्वात महत्वाचं, इमर्जन्सी व्हेकल म्हणजे ॲम्ब्युलन्स आणि फायर ब्रिगेड या जर रस्त्यात दिसल्या तर यांना आधी बाजू द्या. आपण एखाद्या मिरवणुकीत सहभागी असू शकतो, दर्शनासाठी जात असू शकतो किंवा फक्त रस्त्याने प्रवास करत असू शकतो, पण ॲम्ब्युलन्सला आपल्यापेक्षा आधी पोहोचायचं असतं. म्हणून उद्या बाप्पाला निरोप देताना उत्साह ठेवा, ढोल ताशांचा आनंद घ्या, पण रस्ता आणि इतर नागरिकांचीही काळजी घ्या. मी आहे आर जे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम. साथ हेत.

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे आपला मित्रांनो आता थोडस एंटरटेनमेंट वर्ल्ड कडे वळूया आणि आजची एकदम फ्रेश अपडेट अशी आहे सुपरस्टार नानीचा द पॅराडाईज थिएटर मध्ये रिलीज झालाय द पॅराडाईज हा डायरेक्टर श्रीकांत ओडेला आणि नानी यांचा पुन्हा एकदा झालेला कोलॅबोरेशन आहे याआधी या दोघांनी दसरा मध्ये एकत्र काम केलं होतं आणि त्या मूवी नंतर त्यांचं पुढच्या प्रोजेक्ट कडे लक्ष लागलं होतं पण यावेळी नानीचा अंदाज एकदम वेगळा आहे द पॅराडाईज हा इंटेन्स ऍक्शन ड्रामा मूवी आहे आणि नानीच्या कॅरेक्टर भोवती स्टोरी एका वेगळ्याच वर्ल्ड मध्ये घेऊन जाते आणि आणखी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मूवीला ए सर्टिफिकेट मिळालंय आणि मूवी प्रोमोशन मध्ये आया शेर हा फ्रेज चांगलाच चर्चेत आहे म्हणजे आज थिएटरमध्ये जायचं ठरवलं असेल आणि रेग्युलर रोमॅन्टिक किंवा लाईट कॉमेडीपेक्षा काहीतरी इंटेन्स पाहायचं असेल तर द पॅराडाईज हा आजचा फ्रेश थिएट्रिकल रिलीज आहे आणि नानीच्या फॅन्ससाठी तर ऑफकोर्स आजचा दिवस खासच असणार कारण बराच काळ वाट पाहिल्यानंतर नानीचा हा अवतार आता मोठ्या पडद्यावर आला आहे मी आहे आर जे भूषण ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है

वेलकम बैक एमजीएम रेडियो 90.8 एफएम वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू आहे. मित्रांनो, जर थिएटरमध्ये जाण्याऐवजी वीकेंडला घरात बसून काहीतरी पाहायचं असेल तर OTT वर सुद्धा एक फ्रेश ऑप्शन आहे. परिणीती चोप्रा आता OTT वर डेब्यूट करते. तिची शक ट्रस्ट नो वन ही थ्रिलर सिरीज आली आहे. आता नावातच ट्रस्ट नो वन आहे, म्हणजे स्टोरीमध्ये कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हा प्रश्न डोक्यात असणार आहे. मिस्ट्री आणि थ्रिलर आवडणाऱ्यांसाठी हा वेगळा ऑप्शन ठरू शकतो. वीकेंडचे प्लेलिस्ट तयार करताना म्युझिक, मूवी आणि सिरीज सगळं तयार ठेवा, कारण गणपती बाप्पाच्या धावपळीनंतर थोडं सोफा प्लस स्नॅक्स प्लस स्क्रीन टाइम झालं तर चालतं तेवढं. मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.

0: मेरे लिए।
1: वेलकम बैक मित्रांनो, एमजीएम रेडिओ 90.8 FM वर मी आहे आरजे भूषण आणि शो सुरू होता आपला। तर मित्रांनो, आजचा शो तुम्हाला कसा वाटला मला व्हॉट्सअप करून सांगा। त्यासाठीचा व्हॉट्सअप नंबर आहे 9359320080। त्यासोबतच तुम्ही मला इंस्टाग्रामवरती DM सुद्धा करू शकता। इंस्टाग्रामचा ID आहे rj_bhushan.pawar आणि इंस्टाग्रामवर फक्त DMच करू नका तर इंस्टाग्रामला मला फॉलोसुद्धा करा। चला तर मग मी जातो, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण की तुमच्यासोबत आहे तुमचा इव्हिनिंगचा म्युझिकल पार्टनर एमजीएम रेडिओ 90.8 FM।

एमजीएम विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदव्युत्तर पदवी पर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आय डी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

महात्मा गांधींचे विचार तुमच्या अभिनयातून मांडण्याची सुवर्ण संधी. एमजीएम विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित महात्मा गांधींच्या विचारधारेवर आधारित पथनाट्य स्पर्धा. महाविद्यालयीन, शालेय व कोणत्याही संस्थेचे संघ सहभागी होऊ शकतात. संघात 6 ते 15 कलाकार असावे. सादरीकरणाचा कालावधी 10 ते 15 मिनिट. मोफत प्रवेश आणि 1000 रुपयांची रोख पारितोषिके जिंकण्याची संधी. स्पर्धा दिनांक 3 ऑक्टोबर 2026 रोजी एमजीएम विद्यापीठामध्ये. संपर्क 9881214898 आणि 9075023520.

MGM विद्यापीठ आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे अखिल भारतीय गांधी साहित्य संमेलन निबंध स्पर्धा. इयत्ता 7वी ते 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयापासून पदवीतर पदवीपर्यंतचे सर्व विद्यार्थी यात सहभागी होऊ शकता. विजेत्यांना मिळणार 10,000, 8,000 आणि 7,000 पर्यंतची रोख पारितोषिके. स्पर्धेचे विषय 21व्या शतकातील गांधीवादी अहिंसेचे महत्व, जागतिक शांतता आणि गांधीजींचे विचार, गांधीजींची शाश्वत जीवनशैली, गांधीजींचे पर्यावरण विषयक विचार, गांधीजींची हिंद स्वराज्य संकल्पना, ग्राम स्वराज्य ते स्मार्ट विलेज, ग्रामीण स्वावलंबनाची सद्यस्थिती आणि आव्हाने, सत्याग्रह आधुनिक लोकशाही चळवळीचे प्रभावी साधन, स्त्री सक्षमीकरण आणि गांधीजींचे विचार, महात्मा गांधीजींचे शैक्षणिक विचार, आजची पत्रकारिता आणि गांधीजी, जागतिक गाव दृष्टिकोन आणि आचरण, लोकशाही तत्व आणि आचरण, बहुलतावाद, सर्वसमावेशकता आणि राष्ट्रवाद. निबंध पाठविण्यासाठी ईमेल आयडी essaycompetition@mgsindia.net. अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी व्हिजिट करा www.mgmu.ac.in or www.mgsindia.net.